0: मनसा स्मरामि चतुर्भुजे चन्द्रकलावतन्ते कुचोन्नते कुङ्कुमरागशोभुणे अम्बेकुपाशाङ्कुशपुष्पबाणहस्ते नमस्ते जगदेकमाता.
1: ಧನ್ಯವಾದಗಳು ಕೇಶವರೇ. ನಮಸ್ಕಾರ.